नमस्कार, सुप्रभात श्रोते हो। 102.8 FM आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात विविध भारतीचं मुंबई केंद्र। आज गुरुवार भारतीय सौर दिनांक 26 भाद्रपद शके 1948 म्हणजेच 17 सप्टेंबर 2026। पहाटेचे 5:56 होत आहेत। आमची आजची सभा आता सुरू होत आहे। या प्रसारणात आपलं स्वागत आहे। आपला आजचा दिवस आनंदात जावो या सदिच्छेचा सभेची सुरुवात करीत आहोत मंगल ध्वनीने।

0: श्रोताओं, अभी आप सुन रहे थे कार्यक्रम भूले बिसरे गीत। स्टूडियो की घड़ी में 7:10 होने वाले हैं। आप सुन रहे हैं विविध भारती का मुंबई केंद्र FM 102.8 पर। थोड़ी देर में सुनेंगे आप प्रादेशिक समाचार, जो कि हमारे पुणे केंद्र से प्रसारित किया जाएगा।
1: आकाशवाणी पुणे, मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ईपीएफओ समावेशासाठी असलेली किमान वेतन मर्यादा 15,000 25,000 करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय। देशभरात आजपासून सेवा संकल्प अभियानाचा आरंभ। मराठवाडा मुक्तिसंग्रामानिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन। ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर। आणि भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील 20 षटकांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज। आता सविस्तर बातम्या। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओ अंतर्गत अनिवार्य समावेशासाठी असलेली वेतन मर्यादा केंद्र सरकारनं 15,000 25,000 केली आहे। माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली। केंद्र सरकारनं जवळपास 12 वर्षांनी किमान वेतनाची मर्यादा वाढवली आहे, त्यामुळे 51 लाख कर्मचाऱ्यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे विविध लाभ मिळणार आहेत। अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या वेतनातून 12% रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाईल। त्यांच्या नियोक्त्याला तितकीच रक्कम त्या खात्यात भरावी लागेल। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनातील कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त शासकीय योजना आणि सेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आज त्यांच्या वाढदिवसापासून 17 ऑक्टोबरपर्यंत सेवा संकल्प अभियान राबवण्यात येणार आहे। या विशेष सेवा संकल्प अभियान मालिकेत आपण या संकल्पनेतून प्रत्यक्ष कृतीत उतरलेल्या स्टार्टअप इंडिया उपक्रमाबाबत जाणून घेणार आहोत।
2: 2016 सुरू करण्यात आलेल्या स्टार्टअप इंडिया उपक्रमाचा उद्देश भारतातील उद्योजकतेची संस्कृती बदलणे हा होता। 400 मान्यताप्राप्त स्टार्टअप्सपासून हा प्रवास सुरू झाला होता। मार्च 2026 पर्यंत DPIIT कडून मान्यताप्राप्त स्टार्टअप्सची संख्या 2 लाखांहून अधिक झाली असून 23 लाखांपेक्षा अधिक प्रत्यक्ष रोजगार निर्माण केले आहेत। या परिवर्तनाचं नेतृत्व महिला देखील मोठ्या प्रमाणात करत आहेत। मार्च 2026 पर्यंत 1 लाखांहून अधिक मान्यताप्राप्त स्टार्टअप्समध्ये किमान एका महिलेचा संचालक किंवा भागीदार म्हणून सहभाग होता। स्टार्टअप इंडियाने उद्योजकतेला मोजक्या लोकांसाठीची संधी न ठेवता एक व्यापक आकांक्षा बनवली आहे। तसेच नवोन्मेष आता देशव्यापी चळवळ बनला आहे। आकाशवाणी बातम्यांसाठी प्रशांत जाधव, पुणे।
1: देशभरात आजपासून स्वच्छता ही सेवा अभियानही सुरू होत आहे। 17 ऑक्टोबरपर्यंत हे अभियान सुरू राहील। स्वच्छतेत सहयोग, स्वच्छ भारत, विकसित भारत ही या वर्षीच्या मोहिमेची संकल्पना आहे। या संपूर्ण काळात देशभरात 12 कार्यक्रम आयोजित केले जाणार असून यामधून राष्ट्र उभारणी आणि सेवा कार्यांवर भर दिला जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतल्या यशोभूमी इथं सेमिकॉन इंडिया 2026 उद्घाटन होणार आहे। 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील मूल्य साखळीशी संबंधित जागतिक तसंच भारतीय कंपन्या, धोरणकर्ते, गुंतवणूकदार, संशोधक, स्टार्टअप्स, शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थी सहभागी होणार आहेत। राज्यातही सेवा संकल्प अभियान राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या अभियानातून लोकाभिमुख प्रशासन हा महिनाभराचा उपक्रम राबवण्यात येणार आहे। या माध्यमातून सरकारी सेवा आणि योजना सामान्य माणसाच्या अधिक जवळ नेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे। प्रत्येक तालुक्यात सेवा सेतू शिबिरं आयोजित करून विविध शासकीय योजनांचे लाभ पात्र नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत पुण्यातील मानाच्या कसबा गणपतीचं तसंच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेऊन पूजा केली। त्यांनी देशातील जनतेच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी गणरायाकडे प्रार्थना केली। यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन श्री गणरायाची आरती केली.

0: बातमीपत्रात पुन्हा आपलं स्वागत. हैदराबाद मुक्ती संग्राम दिन आज साजरा होत आहे. 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात विलीन झालं. हैदराबाद प्रांतातला मराठवाडा हा भाग महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात आला. मराठवाड्यात सर्वत्र मुक्तीसंग्राम दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं सिद्धार्थ उद्यानातला स्मृतीस्तंभ परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे. परभणी धाराशिव नांदेड इथं संबंधित पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. तर डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य साधून आजपासून बीड पुणे रेल्वे सेवा सुरू करण्यात येणार आहे. सकाळी 11:30 वाजता बीड रेल्वे स्थानकावरून याचा आरंभ होणार आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दूरस्थ पद्धतीनं तर बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी तूर्तास आपला मुंबई दौरा रद्द केला असून मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रदीर्घ आणि गौरवशाली कारकिर्दीसाठी दादासाहेब फाळके हा चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं काल ही घोषणा केली. येत्या 22 सप्टेंबर रोजी गुजरातमधील केवडिया इथं होणाऱ्या 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अनंत नाग यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित होणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांचं अभिनंदन केलं आहे. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी ज्ञान भारतम उपक्रमात पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. देशभरातील पुरातन हस्तलिखित पोथ्या आणि दस्तऐवजांचं सर्वेक्षण नोंदणी आणि डिजिटायझेशन एकाच व्यापक यंत्रणेत आणण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारकडून 410 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. गणरायापाठोपाठ माहेरवाशीण म्हणून येणाऱ्या गौरींचं आज घराघरात आगमन होत आहे. काही घरांमध्ये पारंपरिक पद्धतीनुसार शाडूच्या पितळ्याच्या तर कुठे खड्यांच्या रुपात या गौरी येतात. अनुराधा नक्षत्रावर गौरी आवाहन केलं जातं. युवकांना रोजगार, स्वयंरोजगार आणि कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार महाकुंभ महाराष्ट्र 2026 हा उपक्रम राबवण्यात येत आहे. 29 सप्टेंबरला राज्यभरात 500 अधिक रोजगार मेळावे होणार आहेत. पुणे जिल्ह्यात 30 शैक्षणिक संस्थांमध्ये मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात मुंबई नाशिक महामार्गावर आटगावजवळ काल झालेल्या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मालवाहू वाहनाला मुंबईकडे निघालेल्या चारचाकी वाहनानं जोरदार धडक दिली. जखमींना उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भारत आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघांमध्ये T20 मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. 3 सामन्यांच्या मालिकेत भारत 2 सामने जिंकून आघाडीवर आहे. रत्नागिरीत काल संध्याकाळी पावसानं काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा दमदार हजेरी लावली. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 77% पाऊस झाला आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ईपीएफओ समावेशासाठी असलेली किमान वेतन मर्यादा 15,000 वरून 25,000 करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. देशभरात आजपासून सेवा संकल्प अभियानाचा आरंभ. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन. ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. आणि भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील 20 षटकांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोताओं, आप सुन रहे हैं विविध भारती का मुंबई केंद्र FM 102.8 पर. प्रस्तुत है कार्यक्रम भूले बिसरे गीत का शेष भाग.

0: प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभरात आजपासून सेवा संकल्प अभियानाला सुरुवात. नवी दिल्लीत आज सेमिकॉन इंडिया 2026 उद्घाटन. पीएफ साठीच्या वेतन मर्यादेत 15,000 रुपयांवरून 25,000 रुपयांपर्यंत वाढ. भारताकडून पाकिस्तान स्थित शहजाद भट्टी नेटवर्क ही दहशतवादी संघटना म्हणून घोषित. ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. आणि भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या 20 षटकांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम क्रिकेट सामना आज. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतल्या यशोभूमी इथं सेमिकॉन इंडिया 2026 उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान उपस्थितांना संबोधित करतील. सिलिकॉन टू सिस्टीम्स बिल्डिंग द इकोसिस्टीम या मध्यवर्ती संकल्पनेवर ही परिषद होणार आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील मूल्य साखळीशी संबंधित जागतिक तसंच भारतीय कंपन्या, धोरणकर्ते, गुंतवणूकदार, संशोधक, स्टार्टअप्स, शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थी सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनातील कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त शासकीय योजना आणि सेवा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आज त्यांच्या वाढदिवसापासून 17 ऑक्टोबरपर्यंत सेवा संकल्प अभियान राबवण्यात येणार आहे. या विशेष सेवा संकल्प अभियान मालिकेत आपण या संकल्पनेतून प्रत्यक्ष कृतीत उतरलेल्या स्टार्टअप इंडिया या उपक्रमाबाबत जाणून घेणार आहोत.
2: 2016 सुरू करण्यात आलेल्या स्टार्टअप इंडिया उपक्रमाचा उद्देश भारतातील उद्योजकतेची संस्कृती बदलणे हा होता. 400 मान्यताप्राप्त स्टार्टअप्सपासून हा प्रवास सुरू झाला होता. मार्च 2026 पर्यंत DPIIT कडून मान्यताप्राप्त स्टार्टअप्सची संख्या 2 लाखांहून अधिक झाली असून 23 लाखांपेक्षा अधिक प्रत्यक्ष रोजगार निर्माण केले आहेत. या परिवर्तनाचं नेतृत्व महिला देखील मोठ्या प्रमाणात करत आहेत. मार्च 2026 पर्यंत 1 लाखांहून अधिक मान्यताप्राप्त स्टार्टअप्समध्ये किमान एका महिलेचा संचालक किंवा भागीदार म्हणून सहभाग होता. स्टार्टअप इंडियाने उद्योजकतेला मोजक्या लोकांसाठीची संधी न ठेवता एक व्यापक आकांक्षा बनवली आहे. तसेच नवोन्मेष आता देशव्यापी चळवळ बनला आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी प्रशांत जाधव, पुणे.
1: देशभरात आजपासून स्वच्छता ही सेवा हे अभियानही सुरू होत आहे. 17 ऑक्टोबरपर्यंत हे अभियान सुरू राहील. स्वच्छतेत सहयोग, स्वच्छ भारत, विकसित भारत ही यावर्षीच्या मोहिमेची संकल्पना आहे. या संपूर्ण काळात देशभरात 12 कार्यक्रम आयोजित केले जाणार असून यामधून राष्ट्र उभारणी आणि सेवा कार्यांवर भर दिला जाणार आहे. दरम्यान महाराष्ट्र शासनानंही राज्यात सेवा संकल्प अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानातून लोकाभिमुख प्रशासन हा महिनाभराचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या माध्यमातून सरकारी सेवा आणि योजना सामान्य माणसांच्या अधिक जवळ नेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात EPFO अंतर्गत अनिवार्य समावेशासाठी असलेली वेतन मर्यादा केंद्र सरकारनं 15,000 रुपयांवरून 25,000 रुपये केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. केंद्र सरकारनं जवळपास 12 वर्षांनी किमान वेतनाची मर्यादा वाढवली आहे. त्यामुळे 51 लाख कर्मचाऱ्यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे विविध लाभ मिळणार आहेत. या अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या वेतनातून 12% रक्कम PF खात्यात जमा केली जाईल. त्यांच्या नियोक्त्यालाही तितकीच रक्कम त्या खात्यात भरावी लागेल. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानापासूनच्या धोक्यांना तोंड देण्यासाठी या क्षेत्रातील जागतिक स्पर्धकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. AIच्या सुरक्षेच्या बाबतीत जगाला अधोगतीची स्पर्धा परवडणार नाही. तसंच AIच्या धोक्यांपासून नागरिकांचं संरक्षण करण्याची जबाबदारी सरकारांनी स्वीकारली पाहिजे असंही गुटेरस यांनी म्हटलं आहे. ते काल अँथ्रोपिकचे CEO डारियो अमेडेई यांच्या एका प्रस्तावाचा संदर्भ देत पत्रकारांशी बोलत होते. भारत सरकारनं पाकिस्तान स्थित शहजाद भट्टी नेटवर्कला बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा म्हणजेच UAPA अंतर्गत दहशतवादी संघटना म्हणून घोषित

केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल समाज माध्यमावरून ही माहिती दिली. ही संघटना सीमापार शस्त्र स्फोटक आणि अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये सक्रिय असून दहशतवादी गट तसंच किरकोळ गुन्हे करणाऱ्या युवकांना दहशतवादाकडे वळवण्याचं काम करत होती. तसंच ही संघटना देशाची लोकशाही सामाजिक सलोखा आणि अंतर्गत सुरक्षा धोक्यात आणण्यासाठी द्वेषयुक्त डिजिटल माहिती प्रकाशित करत होती असं शहा यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पाकिस्ताननं बेकायदेशीर आणि बळजबरीनं ताब्यात घेतलेल्या भारतीय भूभागाबाबत कोणत्याही प्रकारची व्यवस्था किंवा करार करण्याचा पाकिस्तानला कोणताही कायदेशीर अधिकार नाही असं सांगत भारतानं तथाकथित पाकिस्तान चीन सीमा संयुक्त आयोग फेटाळून लावला आहे. याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं की पाकिस्तान आणि चीन यांच्यात कोणतीही सामायिक सीमा नाही. तसंच 1963 मधल्या तथाकथित चीन पाकिस्तान सीमा करार भारतानं कधीही मान्य केलेला नाही. जम्मू काश्मीर आणि लडाख हे संपूर्ण केंद्रशासित प्रदेश भारताचे अविभाज्य आणि अतूट भाग आहेत असंही जयस्वाल यांनी ठामपणे सांगितलं. ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रदीर्घ आणि गौरवशाली कारकिर्दीसाठी 2024 प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं काल ही घोषणा केली. येत्या 22 सप्टेंबर रोजी 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अनंत नाग यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. केंद्र सरकारनं केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळ म्हणजेच सेन्सॉर बोर्डची पुनर्रचना केली असून हा निर्णय तात्काळ प्रभावानं 3 वर्षांच्या कालावधीसाठी लागू करण्यात आला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार या पुनर्रचित मंडळात विनोद अनुपम, मनोज जोशी, हंसराज हंस, प्रीती झिंटा, पंकज त्रिपाठी, रिकी खेज, सुनील शेट्टी, रुपाली गांगुली आणि प्रियदर्शन यांच्यासह 18 सदस्यांचा समावेश आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी काल पुण्यातील मानाचा कसबा गणपती आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेऊन पूजा केली. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन आज साजरा होत आहे. 17 सप्टेंबर 1928 रोजी हैदराबाद संस्थान निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात विलीन झालं. हैदराबाद प्रांतातला मराठवाडा हा भाग महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात आला. मराठवाड्यात सर्वत्र मुक्तीसंग्राम दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं सिद्धार्थ उद्यानातल्या स्मृतिस्तंभ परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे. परभणी, धाराशिव, नांदेड इथंही या जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज साजऱ्या होत असलेल्या विश्वकर्मा जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. याप्रसंगी बांधकाम आणि तत्सम क्षेत्रात कार्यरत असलेल्या देशभरातील कारागीर आणि कुशल कामगारांनाही त्यांनी शुभेच्छा दिल्या. विकसित आणि आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी त्यांचं कौशल्य आणि कठोर परिश्रम अत्यंत महत्वाचे आहेत असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. भारतातील चित्त्यांची संख्या आता 52 झाली असून यामध्ये देशात जन्मलेल्या 32 बछड्यांचाही समावेश आहे. यातील 49 चित्ते सध्या मध्य प्रदेशातल्या कुनो राष्ट्रीय उद्यानात तर 3 चित्ते गांधीसागर इथल्या अभयारण्यात आहेत. चित्ते पुनर्वसन कार्यक्रमाच्या आढाव्यानुसार गेल्या 4 वर्षातली ही संख्या आहे. यामध्ये नामिबिया, दक्षिण आफ्रिका आणि बोट्सवानामधून आणण्यात आलेल्या चित्त्यांचाही समावेश आहे. प्रजननक्षम मादी चित्त्यांचं स्थिरीकरण आणि दुसऱ्या पिढीतील पिल्लांचं जिवंत राहणं ही भारतातील चित्ते पुनर्वसन कार्यक्रमाच्या सशक्तीकरणाची पायरी आहे. भारत आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघांमध्ये T20 मालिकेतला 3रा आणि अंतिम सामना आज नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7:30 सुरू होईल. 3 सामन्यांच्या मालिकेत भारतानं 2-0 अशी विजय आघाडी घेतली आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, माहे, तामिळनाडूसह ईशान्य भारतातल्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसंच जम्मू काश्मीर, हरियाणा, चंदीगड, पंजाब, उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड, राजस्थान आणि गुजरातमध्ये विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळाची शक्यता आहे. दिल्लीत आज आकाश अंशतः ढगाळ राहील. तसंच सकाळच्या वेळी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशभरात आजपासून सेवा संकल्प अभियानाला सुरुवात. नवी दिल्लीत आज सेमिकॉन इंडिया 2026 उद्घाटन. पीएफसाठीच्या वेतन मर्यादेत 15,000 रुपयांवरून 25,000 पर्यंत वाढ.
भारताकडून पाकिस्तान स्थित शहजाद भट्टी

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. गणपतींपाठोपाठ आज घरोघरी महालक्ष्मींचं आगमन होत आहे. अनेक ठिकाणी 3 दिवसांच्या गणेशाचं आज विसर्जनही केलं जातं आणि गौरी आवाहन करून घरोघरी महालक्ष्मींचं आगमन होतं. गौरी आवाहन पूजनासाठी सकाळी 6:23 ते सायंकाळी 7:52 मुहूर्त वेळ आहे. त्यात दुपारी 1:30 3 वाजेपर्यंत राहूकाळ आहे. या 1.5 तासात गौरी आवाहन पूजनासाठी टाळावं. महालक्ष्मीच्या सणानिमित्त बाजारपेठेत सजली असून बाजारपेठांमध्ये महालक्ष्मीचे आकर्षक सुंदर मुखवटे विक्रीसाठी आहेत. मुखवट्यांसोबतच नागरिकांनी सजावटीच्या सामानाच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी केलेली दिसून येत आहे. आज 79वा हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा होत आहे. 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात विलीन झालं. मुक्तिसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं सिद्धार्थ उद्यानाच्या स्मृतिस्तंभ परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं. या कार्यक्रमाला पालकमंत्री संजय शिरसाट, विभागीय आयुक्त जी श्रीकांत, सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यंदा अवर्षणामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासन पूर्ण सहकार्य करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
1: सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील आणि शेतकऱ्यांना सगळ्या प्रकारची मदत ही आपण त्या ठिकाणी देऊ. आपल्याला माहिती आहे की आपल्या नियमानुसार आपल्याला 5 ऑक्टोबरच्या नंतरचे पंचनामे लागतात, पण आम्ही आतापासून त्याची सगळी तयारी सुरू केली आहे. 5 ऑक्टोबर नंतर लगेच पंचनामे पूर्ण करून या शेतकऱ्यांना आम्ही मदत करणार आहोत. एनडीआरएफची मदत तर मिळेल, पण त्याच्या आधीच राज्य सरकार आपली मदत त्या ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवेल.
0: मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी विनय गौडा GC यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आलं. यानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. बीड इथं पोलीस मुख्यालय मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी मराठवाडा मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांना प्रशासनातर्फे अभिवादन करून स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाचं स्मरण करण्यात आलं. यासोबतच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शहरातील हुतात्मा स्मारक परिसरातील राजमाता जिजाऊ यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केलं. मुक्तिसंग्राम दिनानिमित्त नांदेड इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. धाराशिव इथं जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते, हिंगोली इथं जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या हस्ते, तर लातूर इथं हुतात्मा स्मारक परिसरात पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. परभणी इथं राजगोपालचारी उद्यानात पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते, तर जालन्यात जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांच्या हस्ते आज मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. हा प्रवास जनसेवेतून राष्ट्रसेवा या मंत्रानं आणि आजही कायम असलेल्या अथक कटिबद्धतेनं घडला आहे. सेवा आणि सुशासनाच्या या दृष्टिकोनातून प्रेरित होऊन सरकार 2047 पर्यंत विकसित भारत हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अविरत प्रयत्नशील आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून ही निष्ठा लोकांचं जीवनमान बदलत आहे. यानिमित्त आणि आज साजरा होत असलेल्या पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त आजपासून ते येत्या 17 ऑक्टोबर दरम्यान देशभरात सेवा संकल्प अभियान राबवण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आशीर्वाद का दिया हा विशेष उपक्रम देशात राबवला जात आहे. हा उपक्रम म्हणजे आपुलकीचा विशेष भाव असल्याचं पंतप्रधानांनी सामाजिक माध्यमांवरील आपल्या संदेशात म्हटलं आहे. या उपक्रमानं आपल्याला मनापासून स्पर्श केल्याचं त्यांनी सांगितलं. प्रत्येक आशीर्वाद भारताची अधिक समर्पण भावनेनं सेवा करण्याचा आपला संकल्प अधिक दृढ करतो, असंही मोदी यांनी नमूद केलं. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज सायंकाळी 6 ते 7 वाजेदरम्यान प्रत्येक जण आपल्या घरी आशीर्वाद का दिया प्रज्वलित करूया आणि पंतप्रधानांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य तसंच मंगलमय जीवनासाठी प्रार्थना करूया, असं आवाहन केलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 3 महिन्यांची मुदत देत आपलं उपोषण मागे घेतलं. जरांगे यांच्या भेटीसाठी बीड जिल्ह्यातील पाटोदा इथं शासनाचं शिष्टमंडळ आज पहाटेच दाखल झालं. या शिष्टमंडळात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री दादा भुसे, आमदार प्रसाद लाड आणि आमदार सुरेश धस यांचा समावेश आहे. त्यानंतर झालेल्या चर्चेअंती जरांगे यांनी हा निर्णय जाहीर करत आपला मुंबई दौराही रद्द केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं. दरम्यान मनोज जरांगे यांना छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं वृत्त आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सुरू असलेल्या 3 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि शेवटचा सामना आज नवी दिल्ली इथं होणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सेमिकॉन 2026 परिषदेचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. देशव्यापी सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ. 79व्या हैदराबाद मुक्ती दिनानिमित्त तेलंगणात आणि महाराष्ट्रातल्या मराठवाड्यात विविध कार्यक्रम. अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरात 2023 नंतर प्रथमच वाढ आणि इंधनावरच्या विंडफॉल टॅक्समध्ये कपात. भारतातली सेमीकंडक्टर परिसंस्था वेगाने विस्तारत असून यातून नवोन्मेष गुंतवणूक आणि विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. नवी दिल्लीत सेमिकॉन 2026 परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
1: ये सेक्टर ऐसा नहीं है कि फैक्ट्री लगाई और काम पूरा हो गया. इसमें टेक्नोलॉजिकल कैपेबिलिटीज बनाने में दशकों लगते लेकिन भारत ने आपके सहयोग से चिप डिजाइन हो मैन्युफैक्चरिंग हो इक्विपमेंट मैन्युफैक्चरिंग मटेरियल इकोसिस्टम टेस्टिंग कैपेबिलिटी हो इन सभी पर एक साथ काम किया और सफलता हासिल करके दिखाई है.
0: या यशात उद्योग जगताचं मोठं योगदान असून या यशाचे ते भागीदार आहेत असं मोदी म्हणाले. सेमीकंडक्टर क्षेत्रात सरकारनं मोठ्या सुधारणा केल्या असून उद्योग जगताला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावं याकरता अभियांत्रिकीचं शिक्षण घेणाऱ्या 1,00,000 विद्यार्थ्यांना सेमीकंडक्टर क्षेत्रात प्रशिक्षण दिलं जाईल अशी माहिती त्यांनी दिली.
1: मैं आज युवाओं से भी आवाहन करूंगा जो यंग टैलेंट्स भारत में रिसर्च कर रहे हैं वे आगे आए. जो युवा विदेशों में रिसर्च कर रहे हैं वे भी भारत में एडवांस टेक्नोलॉजीज के डेवलपमेंट से जुड़े. मैं इंडस्ट्री लीडर से आग्रह करता हूं आप देश में R&D को लीड करें. इसमें इंडस्ट्री का भी फायदा है और भारत की युवा शक्ति को भी इससे ताकत मिलेगी.
0: डेटा सेंटर्समुळे निर्माण झालेली विजेची मोठी गरज लक्षात घेऊन याही क्षेत्रात भारत गुंतवणूक करत आहे असंही मोदी यांनी नमूद केलं. देशाच्या पुढच्या कित्येक दशकांच्या विकासासाठी सेमीकंडक्टर क्षेत्र अतिशय महत्वाचं असून सेमिकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात या उद्योगाच्या विकासासाठी 6 स्तंभांच्या आधारे काम करू अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 76व्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

0: नायडू, उपराष्ट्रपति सी पी राधाकृष्णन यांनी समाज माध्यमावरच्या संदेशांमधून मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. गुजरातचे मुख्यमंत्री आणि त्यानंतर प्रधानमंत्री म्हणून गेल्या 25 वर्षांमध्ये देशाच्या उभारणीत मोदी यांनी दिलेल्या योगदानाची राष्ट्रपतींनी प्रशंसा केली. मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आज जागतिक पातळीवर आपली चमक दाखवत असून सर्वात वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे, असं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही मोदी यांना शुभेच्छा दिल्या. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही प्रधानमंत्री मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्त राज्याराज्यात सेवा संकल्प अभियान सुरू झालं आहे. या काळातले महत्वाचे निर्णय, प्रकल्प आणि विधायक घडामोडींचा आढावा आपण आजपासून घेणार आहोत. आज ऐकूया मुंबई ते न्हावा शेवा अटल सेतूविषयी माहिती.
1: मुंबईतल्या वाहतूक कोंडीवरती उपाय म्हणून तयार करण्यात आलेला शिवडी ते न्हावा शेवा अटल सेतू अभियांत्रिकी विश्वातला चमत्कार मानला जातो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 जानेवारी 2024 रोजी या पुलाचं उद्घाटन झालं. या पुलाची एकूण लांबी 21 किलोमीटर असून त्यातला 16.5 किलोमीटर लांबीचा भाग समुद्रात उभारण्यात आला आहे. या पुलामुळे मुंबईहून नवी मुंबईकडे प्रवास करताना वेळेत आणि इंधनात बचत होते आहे. शहरातल्या इतर रस्त्यांवरचा वाहतुकीचा भारही कमी झाला आहे. हा पूल उभारताना पर्यावरणस्नेही दृष्टिकोन ठेवल्यामुळे या परिसरातल्या फ्लेमिंगो पक्ष्यांचा अधिवासही अबाधित राहिला आहे.
0: देशभरात आजपासून स्वच्छता ही सेवा अभियानही सुरू झालं. येत्या 17 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या अभियानाची संकल्पना स्वच्छतेत सहयोग, स्वच्छ भारत विकसित भारत अशी आहे. या काळात देशभरात 12 कार्यक्रम आयोजित केले जाणार असून यामधून राष्ट्र उभारणी आणि सेवा कार्यांवर भर दिला जाणार आहे. 79वा हैदराबाद मुक्ती संग्राम दिन आज साजरा होत आहे. 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात विलीन झालं. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन पोलो या पोलीस कारवाईद्वारे भारतीय सैन्यानं हैदराबाद ताब्यात घेऊन निजामाचा पराभव केला. हैदराबादमधला मराठवाडा प्रांत मुक्त होऊन भाषावार प्रांतरचनेत तो महाराष्ट्रात सामील करण्यात आला. या मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मराठवाड्यात सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर इथं ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं. हैदराबाद मुक्ती दिनानिमित्त तेलंगणात सिकंदराबाद इथं आयोजित कार्यक्रमात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपराष्ट्रपतींनी हैदराबाद मुक्ती संग्रामातल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली, तसंच केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीनं आयोजित प्रदर्शनाला भेट दिली. या प्रदर्शनात हैदराबादच्या मुक्तीसाठी झालेला संघर्ष, बलिदान आणि विलीनीकरणाचा ऐतिहासिक प्रवास याची माहिती मांडण्यात आली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हनं वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी 2023 नंतर पहिल्यांदाच आपल्या मुख्य व्याजदरात 0.25% वाढ केली आहे. यामुळे बँकेचा मुख्य व्याजदर आता सुमारे 3.9% पोहोचला आहे. व्याजदर वाढीमुळे आगामी काळात गृहकर्ज, वाहन कर्ज आणि क्रेडिट कार्डवरच्या कर्जाचा भार वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चालू वर्षात व्याजदरात आणखी एकदा वाढ करून तो 4.1% जाईल अशी शक्यता बँकेच्या तिमाही अंदाजात वर्तवण्यात आली आहे. अमेरिकेतल्या आगामी मध्यावधी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महागाईवरच्या उपाययोजनांनी जोर धरला आहे. फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समर्थन केलं आहे. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि एव्हिएशन टर्बाईन फ्युएलच्या निर्यातीवरचा विंडफॉल टॅक्स कमी केला आहे. नवीन दर लागू झाले आहेत. पेट्रोलियम मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार रस्ते आणि पायाभूत सुविधा उपकरासह डिझेल निर्यातीवरचा विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क दर 25 रुपयांवरून 20 रुपये प्रतिलिटर करण्यात आला आहे. तर ATF निर्यात शुल्क 19 रुपयांवरून 15 रुपये प्रतिलिटर इतकं करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे पेट्रोलवरचं निर्यात शुल्क कमी करून ते 50 पैसे प्रतिलिटर करण्यात आलं आहे.

0: आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या 79व्या मुक्तिदिनानिमित्त मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रम। सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं आंदोलन मागे। राज्य सरकारला दिली 3 महिन्यांची मुदत। सेमिकॉन 2026 परिषदेचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। देशव्यापी सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ। आणि इंधनावरच्या विंडफॉल टॅक्समध्ये कपात। 79वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आज साजरा होतोय। 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात विलीन झालं। मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यांमध्ये आज यानिमित्त ध्वजवंदना आणि इतर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगर इथं सिद्धार्थ उद्यानाच्या स्मृतिस्तंभ परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं। यंदा वर्षणामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासन पूर्ण सहकार्य देईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली।
1: सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील आणि शेतकऱ्यांना सगळ्या प्रकारची मदत ही आपण त्या ठिकाणी देऊ। आपल्याला माहिती आहे की आपल्या नियमानुसार आपल्याला 5 ऑक्टोबरच्या नंतरचे पंचनामे लागतात, पण आम्ही आतापासून त्याची सगळी तयारी सुरू केली आहे। 5 ऑक्टोबर नंतर लगेच पंचनामे पूर्ण करून या शेतकऱ्यांना आम्ही मदत करणार आहोत। एनडीआरएफची मदत तर मिळेल, पण त्याच्या आधीच राज्य सरकार आपली मदत त्या ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवेल।
0: या कार्यक्रमाला पालकमंत्री संजय शिरसाट, विभागीय आयुक्त जी श्रीकांत, सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। बीड इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झालं। मराठवाडा मुक्ती संग्रामातल्या हुतात्म्यांना अभिवादन करून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी हुतात्मा स्मारक परिसरात राजमाता जिजाऊ यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केलं। नांदेड इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। धाराशिव इथं जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते, हिंगोली इथं पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या हस्ते, तर लातूर इथं हुतात्मा स्मारक परिसरात पालकमंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। परभणी इथं राजगोपालचारी उद्यानात पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते, तर जालन्यात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते आज मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं। मराठवाड्यातल्या सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये, शाळा महाविद्यालयांमध्ये तसंच स्वयंसेवी संस्था संघटनांतर्फे मुक्तिदिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। यात रक्तदान शिबिरं, प्रभात फेऱ्या, कार्यशाळा याचा समावेश होता। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 3 महिन्यांची मुदत देत उपोषण मागे घेतलंय। जरांगे यांच्या भेटीसाठी बीड जिल्ह्यात पाटोदा इथं शासनाचं शिष्टमंडळ आज पहाटे दाखल झालं। या शिष्टमंडळात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री दादा भुसे, आमदार प्रसाद लाड आणि आमदार सुरेश धस यांचा समावेश आहे। त्यानंतर झालेल्या चर्चेनंतर जरांगे यांनी हा निर्णय जाहीर केला। मुंबई दौराही त्यांनी रद्द केल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं।

0: घेतलं. दरम्यान मनोज जरांगे यांना छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं वृत्त आहे. मनोज जरांगे यांच्या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलंय. जरांगे यांच्या उर्वरित मागण्यांबाबतच्या कायदेशीर बाबी यापूर्वीच स्पष्ट करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय. मराठा समाजाला न्याय मिळायला हवा, पण तो देताना दुसऱ्या समाजाच्या घटनात्मक हक्कांवर गदा येता कामा नये असं मत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज नागपूरमध्ये व्यक्त केलंय. ओबीसी समाजाचे हक्क कमी करून जर सरकार कोणताही निर्णय घेणार असेल तर त्याला विरोध करू अशी भूमिका त्यांनी मांडली. मराठवाड्यात यंदाही पाऊस कमी झाल्यामुळे पिकं धोक्यात आहेत. चाऱ्याची समस्या गंभीर आहे. मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारने जाहीर केलेल्या 66,000 कोटीच्या पॅकेजपैकी फक्त 13,000 कोटी रुपये आतापर्यंत दिलेत. दुष्काळ जाहीर करून निधी द्यायचा नाही ही मराठवाड्याच्या जनतेची दिशाभूल आहे अशी टीका त्यांनी केली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या NCMC कार्डधारक प्रवाशांना आता भीम ॲपच्या माध्यमातून पैसे भरता येणार आहेत. त्यामुळे कार्डमध्ये शिल्लक रक्कम संपल्यानंतर पुन्हा रिचार्ज करण्यासाठी केंद्रावर जाण्याची आवश्यकता नसेल, तर मोबाईलच्या माध्यमातून घर बसल्या कार्डमध्ये रक्कम जमा करता येईल. या सुविधेचा वापर करण्यासाठी NCMC कार्डच्या मागचा QR कोड भीम ॲपच्या माध्यमातून स्कॅन करावा लागेल. QR कोड स्कॅन केल्यावर उपलब्ध प्रक्रियेनुसार टॉपअप करता येईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतातली सेमीकंडक्टर परिसंस्था वेगाने विस्तारत असून यामधून नवोन्मेष गुंतवणूक आणि विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. ते आज नवी दिल्लीत सेमीकॉन 2026 परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते.
1: ये सेक्टर ऐसा नहीं है कि फॅक्टरी लगाई और काम पूरा हो गया. इसमें टेक्नोलॉजिकल कैपेबिलिटीज बनाने में दशकों लगते हैं, लेकिन भारत ने आपके सहयोग से चिप डिजाइन हो, मैन्युफैक्चरिंग हो, इक्विपमेंट मैन्युफैक्चरिंग, मटेरियल इकोसिस्टम, टेस्टिंग कैपेबिलिटी हो, इन सभी पर एक साथ काम किया और सफलता हासिल करके दिखाई है.
0: यामध्ये उद्योग जगताचं मोठं योगदान असून या यशाचे ते भागीदार आहेत असं प्रधानमंत्री म्हणाले. सेमीकंडक्टर क्षेत्रात सरकारने मोठ्या सुधारणा केल्याचं सांगून उद्योग जगताला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावं यासाठी अभियांत्रिकीच्या 1,00,000 विद्यार्थ्यांना सेमीकंडक्टर क्षेत्रात प्रशिक्षण दिलं जाईल अशी माहिती त्यांनी दिली. देशाच्या पुढच्या कित्येक दशकांच्या विकासासाठी सेमीकंडक्टर क्षेत्र अतिशय महत्वाचं असून सेमीकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात सेमीकंडक्टर उद्योगाच्या विकासासाठी 6 स्तंभांच्या आधारे काम करू अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 76व्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी समाज माध्यमावर शुभेच्छा संदेश दिले आहेत. अनेक केंद्रीय मंत्र्यांसह काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही प्रधानमंत्री मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या इतर सदस्यांनीही मोदी यांचं अभिष्टचिंतन केलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्त राज्यात सेवा संकल्प अभियान सुरू झालंय. या काळातले महत्वाचे निर्णय, प्रकल्प आणि विधायक घडामोडींचा आढावा आपण आजपासून घेणार आहोत. आज ऐकूया मुंबई ते न्हावाशेवा अटल सेतूविषयी माहिती.
2: मुंबईतल्या वाहतूक कोंडीवरती उपाय म्हणून तयार करण्यात आलेला शिवडी ते न्हावाशेवा अटल सेतू अभियांत्रिकी विश्वातला चमत्कार मानला जातो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 जानेवारी 2024 रोजी या पुलाचं उद्घाटन झालं. या पुलाची एकूण लांबी 21 किलोमीटर असून त्यातला 16.5 किलोमीटर

0: लांबीचा भाग समुद्रात उभारण्यात आला आहे. या पुलामुळे मुंबईहून नवी मुंबईकडे प्रवास करताना वेळेत आणि इंधनात बचत होते आहे. शहरातल्या इतर रस्त्यांवरचा वाहतुकीचा भारही कमी झाला आहे. हा पूल उभारताना पर्यावरणस्नेही दृष्टिकोन ठेवल्यामुळे या परिसरातल्या फ्लेमिंगो पक्ष्यांचा अधिवासही अबाधित राहिला आहे.
1: केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल आणि एव्हिएशन टर्बाईन फ्युएलच्या निर्यातीवरचा विंडफॉल टॅक्स कमी केलाय. नवीन दर लागू झालेत. पेट्रोलियम मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार रस्ते आणि पायाभूत सुविधा उपकरासह डिझेल निर्यातीवरचा विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क दर 25 रुपयावरून 20 रुपये प्रतिलिटर करण्यात आलाय. तर एटीएफचं निर्यात शुल्क 19 रुपयावरून 15 रुपये प्रतिलिटर इतकं करण्यात आलंय. त्याचप्रमाणे पेट्रोलवरचं निर्यात शुल्क कमी करून ते 50 पैसे प्रतिलिटर करण्यात आलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 79व्या मुक्तीदिनानिमित्त मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये विविध कार्यक्रम. सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं आंदोलन मागे. राज्य सरकारला दिली 3 महिन्यांची मुदत. सेमिकॉन 2026 परिषदेचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. देशव्यापी सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ. आणि इंधनावरच्या विंडफॉल टॅक्समध्ये कपात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात विलीन झालं. मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये आज ध्वजवंदना आणि इतर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 3 महिन्यांची मुदत देत उपोषण मागे घेतलं आहे. पाटोदा इथं सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेअंती जरांगे यांनी हा निर्णय जाहीर करत मुंबई दौराही रद्द केला. मनोज जरांगे यांच्या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे. 79व्या मराठा मुक्ती दिनानिमित्त आज बीड पुणे रेल्वे गाडीला बीडच्या पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी हिरवा झेंडा दाखवला. ही गाडी बीडवरून रात्री 9:30 निघेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 5:20 पुण्याला पोहोचेल, तर पुण्यातून रात्री 11:15 सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 6:00 बीडला पोहोचेल. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एनसीएमसी कार्डधारक प्रवाशांना कार्डमध्ये शिल्लक रक्कम संपल्यानंतर केंद्रावर न जाता आता भीम ऍपच्या माध्यमातून पैसे भरता येणार आहेत. यासाठी कार्डच्या मागचा क्यूआर कोड या ऍपच्या माध्यमातून स्कॅन करून टॉपअप करता येईल. भारतातली सेमीकंडक्टर परिसंस्था वेगाने विस्तारत असून यामधून नवोन्मेष गुंतवणूक आणि विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत सेमीकॉन 2026 परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. या क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावं याकरता अभियांत्रिकीच्या 1,00,000 विद्यार्थ्यांना सेमीकंडक्टर क्षेत्रात प्रशिक्षण दिलं जाईल अशी माहिती त्यांनी दिली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: वो छट गए हैं अब जब तुम मेरे साथ हो जिंदगी में बाहर ही बाहर है. तुम्हारा प्यार मेरे लिए शाम के समय समुद्र की उस सुगंध की तरह है जो एक शांत खिड़की से अंदर आती है.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं आंदोलन मागं. आगामी शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांना त्रिभाषा सूत्र लागू करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची सर्वोच्च न्यायालयाची CBSEला सूचना. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त राज्यभरात आज सेवा संकल्प अभियानाला सुरुवात. कोकण आणि कृष्णा खोऱ्यातलं वाहून जाणारं पाणी मराठवाड्यात आणून मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित कार्यक्रमात ध्वजवंदनानंतर ते बोलत होते. या प्रकल्पासाठीचा अहवाल अंतिम टप्प्यात पोचला असल्याचं सांगून ते म्हणाले की पुढच्या 7 वर्षात उल्हास नदीतून 70 TMC पाणी गोदावरी खोऱ्यात आलं की मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त होईल. मराठवाड्यात पावसानं ओढ दिल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे, शासन त्याच्या पाठीशी आहे असं ते म्हणाले.
1: सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील आणि शेतकऱ्यांना सगळ्या प्रकारची मदत ही आपण त्या ठिकाणी देऊ. आपल्याला माहिती आहे की आपल्या नियमानुसार आपल्याला 5 ऑक्टोबरच्या नंतरचे पंचनामे लागतात, पण आम्ही आतापासून त्याची सगळी तयारी सुरू केली आहे. 5 ऑक्टोबर नंतर लगेच पंचनामे पूर्ण करून या शेतकऱ्यांना आम्ही मदत करणार आहोत. NDRFची मदत तर मिळेल, पण त्याच्या आधीच राज्य सरकार आपली मदत त्या ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवेल.
0: मुक्तीसंग्रामात प्राणांचं बलिदान देणाऱ्या शहीदांना त्यांनी अभिवादन केलं. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारनं राबवलेल्या विविध उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. त्याचप्रमाणे औद्योगिक क्षेत्रात मराठवाड्यासाठी राबवलेल्या कार्यक्रमांची माहिती त्यांनी दिली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पालकमंत्री या नात्यानं बीड इथं तिरंगा फडकावला. नांदेड इथं अतुल सावे, धाराशिवमध्ये प्रताप सरनाईक, हिंगोलीत नरहरी झिरवळ, परभणीत मेघना साकोरे बोर्डीकर या पालकमंत्र्यांच्या हस्ते तर जालन्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. 79व्या मराठवाडा मुक्तीदिनानिमित्त आज बीड पुणे रेल्वेगाडीला बीडच्या पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी हिरवा झेंडा दाखवला. ही गाडी बीडवरून रात्री 9:30 निघेल आणि दुसऱ्या दिवशी 5:20 पुण्याला पोहोचेल, तर पुण्यातून रात्री 10:45 सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 6:00 बीडला पोहोचेल. लातूरमध्ये पाणीटंचाई आणि पीक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावं, सिंचन प्रकल्पातून पाण्याचा अवैध उपसा रोखण्यासाठी विशेष पथकं गठीत करून कारवाई करावी अशा सूचना त्यांनी दिल्या. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 3 महिन्यांची मुदत देत उपोषण मागे घेतलं. जरांगे यांच्या भेटीसाठी बीड जिल्ह्यात पाटोदा इथं शासनाचं शिष्टमंडळ आज पहाटेच दाखल झालं. या शिष्टमंडळात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दादा भुसे, आमदार प्रसाद लाड आणि सुरेश धस यांचा समावेश होता. त्यानंतर झालेल्या चर्चांती जरांगे यांनी हा निर्णय जाहीर करत मुंबई दौराही रद्द केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दरम्यान मनोज जरांगे यांना छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं असल्याचं वृत्त आहे. मनोज जरांगे यांच्या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे. जरांगे यांच्या उर्वरित मागण्यांबाबतच्या कायदेशीर बाबी यापूर्वीच स्पष्ट केल्या असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. CBSEच्या शाळांमध्ये इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांना आगामी शैक्षणिक वर्षापासून 2 भारतीय भाषांसह 3 भाषा अनिवार्य करण्याच्या धोरणाचा फेरविचार करावा असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. CBSEच्या इयत्ता 6वी ते 10वीच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना त्रिभाषा सूत्र लागू केलं असून 7वी ते 10वीच्या वर्गांना पाठ्यपुस्तकं तयार होईपर्यंत त्यातून सूट दिली आहे, तशीच ती 6वीच्या वर्गालाही द्यावी अशी याचिकाकर्त्याची मागणी आहे. त्यावर विचार करावा असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालच्या 3-सदस्यीय पीठानं सरकारला सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त राज्यभरात आज सेवा संकल्प अभियानाला सुरुवात झाली. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: सेवा संकल्प अभियानाच्या निमित्तानं मुंबईत लोकभवनात आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईतल्या केसी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ दिली. रत्नागिरीत आज आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं, तसंच वृक्षारोपण झालं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळमधल्या महिला आणि बालरुग्णालयात पोषण आणि अनिमिया जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात पोषण आहाराचं महत्व अधोरेखित करण्यासाठी विविध पौष्टिक खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही उभारण्यात आले होते. सातारा जिल्ह्यात आज रॅली आयोजित करण्यात आली होती. परभणीत पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभ प्रमाणपत्र तसंच मंजुरीचे आदेश देण्यात आले. नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात आज प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतल्या लाभार्थ्यांचा मेळावा आणि सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात टूल किट वाटप तसंच बँक कर्ज मंजुरी पत्राचं वाटप करण्यात आलं. धुळ्यात सेवा चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आलं. या चित्ररथाच्या माध्यमातून आदिवासी समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती देण्याबरोबरच आरोग्य, बालविवाह प्रतिबंध आणि व्यसनमुक्ती याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. वाशिम जिल्हा परिषद सभागृहात सेवा संकल्प तसंच स्वच्छता ही सेवा अभियानाला सुरुवात झाली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आवारात आज यानिमित्तानं स्वच्छ भारत अभियानाचं बोधचिन्ह साकारणारी भव्य मानवी रांगोळी साकारण्यात आली.
0: एकनाथ शिंदे यांच्या आमदारांच्या अपात्रतेची कारवाई प्रलंबित असताना विधिमंडळातलं बहुमत ही चाचणी खात्रीशीर मानली जाऊ शकते का, अशी विचारणा न्यायमूर्ती जयमल्य बागची यांनी केली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या मान्यतेबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज पुन्हा सुनावणी सुरू झाली. शिवसेनेच्या दोन्ही गटांना स्वतंत्र चिन्हांवर निवडणूक लढायला सांगण्याच्या शक्यतेविषयी निवडणूक आयोगानं पुरेसा विचार केला होता का, अशी विचारणा न्यायालयानं आज केली. निवडणूक आयोगानं दोन्ही गटांना राखीव चिन्ह नाकारण्याच्या शक्यतेचा विचार केला होता का, अशी विचारणाही बागची यांनी यावेळी केली. या प्रकरणी पुढची सुनावणी येत्या 22 तारखेला होणार आहे. टाटा सन्सच्या संचालक मंडळानं विद्यमान अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांची आणखी 5 वर्षांसाठी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करायला मंजुरी दिली आहे. संचालक मंडळाच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. 20 फेब्रुवारी रोजी विद्यमान कार्यकाळ संपल्यावर या पदावर पुन्हा नियुक्ती न करण्याची विनंती चंद्रशेखर यांनी गेल्याच महिन्यात संचालक मंडळाला केली होती. मात्र या पदावर कायम राहण्याची संचालक मंडळाची विनंती त्यांनी मान्य केल्याचं टाटा सन्सनं म्हटलं आहे. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार टाटा सन्सची शेअर बाजारात नोंदणी करायलाही संचालक मंडळानं मान्यता दिली. त्यासाठी रिझर्व्ह बँक, टाटा ट्रस्ट आणि इतरांकडून मार्गदर्शन घेतलं जाणार आहे. भारताविरुद्धच्या T20 मालिकेतल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. नवी दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. 3 सामन्यांच्या मालिकेत भारतानं 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं डिसेंबर 2026 ते मार्च 2027 या कालावधीतल्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर केलं आहे. या कालावधीत एकूण 14 स्पर्धा परीक्षा घेतल्या जाणार आहेत. UGC नेट परीक्षा 14 ते 19 डिसेंबर दरम्यान घेतली जाईल आणि 20 आणि 21 डिसेंबर या तारखा राखीव दिवस असतील. जॉईंट CSIR UGC नेट ही परीक्षा 20-21 डिसेंबर रोजी घेतली जाईल. अभियांत्रिकी प्रवेशासाठीची JEE मुख्य परीक्षेची पहिली फेरी 22 ते 24 जानेवारी आणि 28 ते 30 जानेवारी या कालावधीत घेतली जाईल. 31 जानेवारी ही तारीख राखी दिवस असेल. या तारखा संभाव्य आहेत आणि प्रशासकीय, शैक्षणिक, वैधानिक, व्यवस्थापकीय किंवा इतर अनपेक्षित कारणांमुळे त्यात बदल होऊ शकतात, असं संस्थेनं स्पष्ट केलं आहे. काँग्रेस जनता पार्टीचे

संस्थापक अभिजीत दिपके यांनी आज गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली तालुक्यातल्या दुर्गम आणि आदिवासी बहुल भागातल्या शाळांना भेट देऊन तिथली परिस्थिती जाणून घेतली. त्यांनी कोसा आलेंगा कोहका आणि डुम्मी इथल्या जिल्हा परिषद शाळांना भेट दिली. त्यानंतर या शाळांमधल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित शैक्षणिक सुविधा तातडीनं उपलब्ध करून देण्याची मागणी दिपके यांनी केली. जळगाव जिल्ह्यात शिरपूर चोपडा महामार्गावर सावेर गावात भरधाव ट्रकनं दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्यानं झालेल्या अपघातात दुचाकीवरच्या चौघांचा मृत्यू झाला. मृत चौघेही मध्य प्रदेशातले रहिवासी असून रोजगारासाठी शिरपूर तालुक्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. सरकारच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं आंदोलन मागं. आगामी शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांना त्रिभाषा सूत्र लागू करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची सर्वोच्च न्यायालयाची सीबीएसईला सूचना. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त राज्यभरात आज सेवा संकल्प अभियानाला सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:30 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोताओं, आकाशवाणी मुंबई के विविध भारती केंद्र से बोल रहे हैं FM 102.8 और न्यूज ऑन AIR पर। रात्रि के 8:30 होने वाले हैं। कुछ ही पलों में आप सुनेंगे मराठी भाषा में समाचार, जिसे हम मुंबई केंद्र से प्रसारित करेंगे। तो आइए प्रतीक्षा करते हैं मराठी भाषा में समाचारों की।
1: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। UPI द्वारे मोठ्या व्यापाऱ्यांना 2,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम दिल्यावर आकारल्या जाणाऱ्या शुल्काचा बोजा ग्राहकांवर पडू नये यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या विशेष उपाययोजना। देशात सेमीकंडक्टर उद्योग वाढत असल्यानं सर्वांसाठी नव्या संधी निर्माण होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशात विविध उपक्रमांचं आयोजन। टाटा सन्सचं अध्यक्षपद आणखी 5 वर्ष N चंद्रशेखरन यांच्याकडेच ठेवण्याचा संचालक मंडळाचा निर्णय। टाटा ट्रस्टचा विरोध। आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या 3rd T20 क्रिकेट सामन्यात भारताची आक्रमक फलंदाजी, अभिषेक शर्माचं 30 चेंडूत शतक। UPI द्वारे 2,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम वस्तू खरेदीसाठी व्यापाऱ्यांना दिल्यावर लागणाऱ्या शुल्काचा भुर्दंड ग्राहकांना द्यावा लागणार नाही याकडे लक्ष देण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालय विशेष उपाययोजना करणार आहे। याअंतर्गत UPI सुविधा पुरवणाऱ्या विविध कंपन्या आणि इतर संबंधितांसोबत अर्थ मंत्रालयानं चर्चा सुरू केली आहे। या शुल्काची वसुली ग्राहकांकडून करू नये असं NPCI नं यापूर्वी स्पष्ट केलंय। तसंच ही शुल्क वसुली ग्राहकांकडून होणार नाही याकडे लक्ष देण्याचे आदेश केंद्र सरकारनं बँकांना दिले आहेत। UPI द्वारे होणाऱ्या व्यवहारांवर MDR लादल्यानं रोखीनं होणाऱ्या व्यवहारांचं प्रमाण वाढणार नाही असा अंदाज केंद्रीय अर्थ मंत्रालयानं व्यक्त केला आहे। UPI द्वारे होणाऱ्या एकूण व्यवहारांमध्ये व्यापाऱ्यांना 2,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम देण्याच्या व्यवहारांचं प्रमाण केवळ 4% आहे, याकडे मंत्रालयानं लक्ष वेधलं आहे। MDR वर GST द्यावा लागल्यानं महागाई वाढेल ही शक्यताही मंत्रालयानं फेटाळली आहे। ही GST ची रक्कम व्यापाऱ्यांना इनपुट क्रेडिट टॅक्सच्या माध्यमातून परत मिळेल असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। भारतातली सेमीकंडक्टर परिसंस्था वेगानं विस्तारत असून यामधून नवोन्मेष, गुंतवणूक आणि विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। ते आज नवी दिल्लीत सेमिकॉन 2026 परिषदेचं उद्घाटन केलं।

0: अंतर बोलत होते।
1: ये सेक्टर ऐसा नहीं है कि फैक्ट्री लगाई और काम पूरा हो गया। इसमें टेक्नोलॉजिकल कैपेबिलिटीज बनाने में दशकों लगते हैं, लेकिन भारत ने आपके सहयोग से चिप डिजाइन हो, मैन्युफैक्चरिंग हो, इक्विपमेंट मैन्युफैक्चरिंग, मटेरियल इकोसिस्टम, टेस्टिंग कैपेबिलिटी हो, इन सभी पर एक साथ काम किया और सफलता हासिल करके दिखाई है।
0: यामध्ये उद्योग जगताचं मोठं योगदान असून या यशाचे ते भागीदार आहेत असं प्रधानमंत्री मोदी म्हणाले। सेमीकंडक्टर क्षेत्रात सरकारनं मोठ्या सुधारणा केल्याचं सांगून उद्योग जगताला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं। कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावं याकरता अभियांत्रिकीच्या 1,00,000 विद्यार्थ्यांना सेमीकंडक्टर क्षेत्रात प्रशिक्षण दिलं जाईल अशी माहिती त्यांनी दिली। देशाच्या पुढच्या कित्येक दशकांच्या विकासासाठी सेमीकंडक्टर क्षेत्र अतिशय महत्वाचं असून सेमिकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात सेमीकंडक्टर उद्योगाच्या विकासासाठी 6 स्तंभांच्या आधारे काम करू अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी दिली। विकसित भारत जी रामजी योजना विकसित गावांच्या उभारणीत कसं योगदान देऊ शकते याचा संबंधित अधिकाऱ्यांनी शोध घ्यावा असे निर्देश केंद्रीय ग्रामविकास कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिले आहेत। ते आज विकसित भारत जी रामजी योजनेवर आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेला संबोधित करत होते। सीबीएसईच्या शाळांमध्ये इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांना आगामी शैक्षणिक वर्षापासून 2 भारतीय भाषांसह 3 भाषा अनिवार्य करण्याच्या धोरणाचा फेरविचार करावा असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे। सीबीएसईच्या 6वी ते 10वीच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना त्रिभाषा सूत्र लागू करण्यात आलं असून 7वी ते 10वीच्या वर्गांना पाठ्यपुस्तकं तयार होईपर्यंत त्यातून सूट दिली आहे। तशीच ती 6वीच्या वर्गालाही द्यावी अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे। त्यावर विचार करावा असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखाली च्या 3-सदस्यीय पीठानं सरकारला सांगितलं। राष्ट्रीय चाचणी संस्थेनं डिसेंबर 2026 ते मार्च 2027 या कालावधीतल्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर केलं आहे। या कालावधीत एकूण 14 स्पर्धा परीक्षा घेतल्या जाणार आहेत। युजीसी नेट परीक्षा 14 ते 19 डिसेंबर दरम्यान घेतली जाईल आणि 20 आणि 21 डिसेंबर या तारखा राखीव दिवस असतील। जॉईंट सीएसआयआर युजीसी नेट ही परीक्षा 20-21 डिसेंबर रोजी घेतली जाईल। अभियांत्रिकी प्रवेशासाठीची जेईई मुख्य परीक्षेची पहिली फेरी 22 ते 24 जानेवारी आणि 28 ते 30 जानेवारी या कालावधीत घेण्यात येईल। तसंच 31 जानेवारी ही तारीख राखीव दिवस असेल। या तारखा संभाव्य आहेत आणि प्रशासकीय शैक्षणिक वैधानिक व्यवस्थापकीय किंवा इतर अनपेक्षित कारणांमुळे त्यात बदल होऊ शकतात असं संस्थेनं स्पष्ट केलं आहे। एकनाथ शिंदे यांच्या आमदारांच्या अपात्रतेची कारवाई प्रलंबित असताना विधिमंडळातलं बहुमत ही चाचणी खात्रीशीर मानली जाऊ शकते का अशी विचारणा न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी यांनी केली आहे। सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी आणि व्ही मोहना यांच्या पीठासमोर शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या मान्यतेबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज पुन्हा सुनावणी झाली। शिवसेनेच्या दोन्ही गटांना स्वतंत्र चिन्हांवर निवडणूक लढायला सांगण्याच्या शक्यतेविषयी निवडणूक आयोगानं पुरेसा विचार केला होता का अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयानं आज केली। निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना राखीव चिन्ह नाकारण्याच्या शक्यतेचा विचार केला होता का अशी विचारणाही बाक्षी यांनी यावेळी केली। या प्रकरणी पुढची सुनावणी येत्या 22 तारखेला होणार आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 76व्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशामधून मोदी यांचं अभिनंदन केलं आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही प्रधानमंत्री मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। राज्यात यानिमित्त सेवा संकल्प अभियानाला सुरुवात झाली आहे। राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी महाराष्ट्र लोकभवनात आशीर्वादाचा दिवा प्रज्वलित केला। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल परिसरात दीप प्रज्वलन सोहळ्यात भाग घेतला। यावेळी ते म्हणाले,
2: जिस समर्पण भाव के साथ दिन रात प्रयास करके परिश्रम करके उन्होंने अपने हमारे सबके जीवन में आपके हमारे जीवन में सरलता सुविधा लाने का काम किया है उसके प्रति हमारा धन्यवाद भी शुभकामनाएं भी आशीर्वाद भी।
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे विकसित भारताचं स्वप्न लवकरच साकार करतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरातल्या कार्यक्रमानंतर म्हणाले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जगभरातल्या

0: मोठ्या नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेसेस, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी, इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यानू, बौद्ध धर्मगुरू दलाई लामा, विविध देशांचे राजदूत यांच्यासह इतर मान्यवरांचा समावेश आहे. टाटा सन्सच्या संचालक मंडळानं विद्यमान अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांची आणखी 5 वर्षांसाठी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करायला मंजुरी दिली आहे. संचालक मंडळाच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. 20 फेब्रुवारी रोजी विद्यमान कार्यकाळ संपल्यानंतर या पदावर पुन्हा नियुक्ती न करण्याची विनंती चंद्रशेखरन यांनी गेल्याच महिन्यात संचालक मंडळाला केली होती. मात्र या पदावर कायम राहण्याची संचालक मंडळाची विनंती त्यांनी मान्य केल्याचं टाटा सन्सचं म्हटलं आहे. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार टाटा सन्सची शेअर बाजारात नोंदणी करायलाही संचालक मंडळानं मान्यता दिली. त्यासाठी रिझर्व्ह बँक, टाटा ट्रस्ट आणि इतरांकडून मार्गदर्शन घेतलं जाणार आहे. टाटा ट्रस्टनं मात्र चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीला विरोध केला आहे. टाटा सन्सच्या संचालक मंडळाचा हा ठराव बेकायदेशीर असल्याचं ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात नमूद केलंय. टाटा सन्सच्या बैठकीत त्यांनी या ठरावाच्या विरोधात मतदान केलं, मात्र बहुमतानं हा ठराव मंजूर झाला. अफगाणिस्तानविरुद्धच्या T20 क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतानं आक्रमक सुरुवात केली. नवी दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. भारताच्या सलामीच्या जोडीनं तडाखेबंद फलंदाजी करत 6 षटकात 100 धावा केल्या. अभिषेक शर्मानं 30 चेंडूत शतक पूर्ण केलं. 108 धावा करून तो बाद झाला. त्यानं 11 षटकार आणि 9 चौकार लगावले. मात्र त्याच्यानंतर फलंदाजीसाठी आलेला तिलक वर्मा लवकर बाद झाला. त्यानंतर संजू सॅमसनही बाद झाला. त्यानं अर्धशतक पूर्ण केलं. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 13 षटकात 2 बाद 164 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. UPI द्वारे मोठ्या व्यापाऱ्यांना 2000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम दिल्यावर आकारल्या जाणाऱ्या शुल्काचा बोजा ग्राहकांवर पडू नये यासाठी केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या विशेष उपाययोजना. देशात सेमीकंडक्टर उद्योग वाढत असल्यानं सर्वांसाठी नव्या संधी निर्माण होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशात विविध उपक्रमांचं आयोजन. टाटा सन्सचं अध्यक्षपद आणखी 5 वर्ष एन चंद्रशेखरन यांच्याकडेच ठेवण्याचा संचालक मंडळाचा निर्णय. टाटा ट्रस्टचा विरोध आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारताची आक्रमक फलंदाजी. अभिषेक शर्माचं 30 चेंडूत शतक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: जरूर सुनिए उनके साथ की गई ये खास बातचीत बॉम्बे टॉकीज में 19 सितंबर शाम 4 बजे सिर्फ विविध भारती पर.